0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats. संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात. मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात आणि ट्युनिंग करीत आहात ऑन रेडिओ मनोरंजन. तर सिखू तासाचा अप्रतिम कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर सिखू नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. तर सिखू शुभारंभ करूया आजचा आपला लय भारी कार्यक्रम नेहमीच प्रमाणे एका अप्रतिम भक्ती गाण्याने.

रसिको अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. रसिको आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया अनुराधा पौर्वा यांच्या सुमधुर आवाजात विठू माझी माऊली. आणि रसिको देवावर श्रद्धा ठेवा कारण तो आपल्या प्रत्येक प्रार्थनेचा अर्थ जाणतो आणि योग्य वेळी योग्य उत्तर देतो.

Terasikho punhegda namaskar suswagatam suprabhat sakal beat sakarkram salon the waves of radio manoranjan tumha saglyancha manoranjanasathi 10 vajta paryanta terasikho nihamis pramane amchi sath apan nakkichya terasikho message patvaila asel tar amhala message patva on 5703 4220 ya निवाद आपन के लिए लिया ही या कोलिया वाडिया चिशान इन द वॉइस ऑफ शान.

रसिक हो या प्रेम भरल्या वातावरणात आपण थोडस राहूया आणि रसिक हो कधी कधी एखाद्या व्यक्तीची आठवण इतकं सुंदर असते की आठवण आली की चेहऱ्यावर नकळत हसू येत. आणि मंडळींनो, तुमच्या आयुष्यातही अशी एखादा खास व्यक्ती आहे जिची आठवण आली की चेहऱ्यावर हसू येत, मग हे पुढचं गाणं नक्कीच तुम्हा सगळ्यांसाठी. जगण्याला पंख फुटले, टिकम फ्रॉम द मूवी बबन.

तर सिखो एमबीसीच्या घरनुसार सारे नऊ वाजलेले आहे आणि फक्त 30 मिनिटे राहिला कार्यक्रम संपण्यासाठी. तर सिखो या सकाळी आमची साथ दिल्याबद्दल व रेडिओ मनोरंजनवर ट्युनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो की कनेक्टेड विथ अस 10 वाजतापर्यंत, कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे.